प्रतापे अयुक्तं अक्षय आद अविक्ते अथापे विभुक्तं अक्षय आद अक्षय स्वरूपे नमो एक रूपे नमो एक रूपे। न नेहं न गेहं न शोकं न साकं परेयं पवित्रं पुनीतं अताकं न जातं न

0: सच्चे तेरे खन सच्चे ब्रह्मण सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुकुम सच्चा फरमान सच्चा तेरा करम सच्चा निशान सच्चे तू दाखल करोड़ सच्चे सप्तान सच्चे सब जो सच्ची तेरी सिर्फ सच्ची साला सच्ची तेरी कुदरत सच्चे पाचा नानक सच्चे आन सच्चे जो मर जामे सो काच मकाच महल्ला महल्ला
1: वड्डी वड्डी आई जा वड्डा ना वड्डी वड्डी आई जा सच्चनिया।